हेलो हेलो हेलो हेलो या एक सो आई रो वॉन्ट टू जेट ब्रेडी वॉन्ट टू जेट ब्रेडी तो वॉन्ट टू जेट ब्रेडी तो ऐसे